0: अनुपम अचल मूरत अनुपम प्रकाश अमितोज कहित जय। त्रि पवन महेश्वर नर असुर नेत नेत बन त्रिण कहत पुजंग प्रयात छंद नमस्त्वंग काले नमस्त्वंग कृपाले
1: नमस्त्वंग रूपे नमस्त्वंग नूपे
0: नमस्त्वंग अपेखे नमस्त्वंग लेखे
1: नमस्त्वंग काये नमस्त्वंग जाये
0: नमस्त्वंग गंजे नमस्त्वंग पंजे
1: नमस्त्वंग नामं नमस्त्वंग धामे
0: नमस्त्वंग कर्मं नमस्त्वंग तर्मं
1: नमस्त्वंग नामं नमस्त्वंग तामं
0: नमस्त्वंग जीते नमस्त्वंग पीते
1: नमस्त्वंग बाये नमस्त्वंग डाये
0: नमस्त्वंग नीले नमस्त्वंग नादे
1: नमस्त्वंग चेदे नमस्त्वंग गादे
0: नमस्त्वंग गंजे नमस्त्वंग पंजे
1: नमस्त्वंग उदारे नमस्त्वंग पारे
0: नमस्त्वंग सुएके नमस्त्वंग अनेके
1: नमस्त्वंग भूते नमस्त्वंग जूपे
0: नमस्त्वंग निकर्मे नमस्त्वंग निपर्मे
1: नमस्त्वंग निदेशे नमस्त्वंग निबेशे
0: नमस्तंग ने नामे नमस्तंग ने कामे
1: नमस्तंग ने गाते
0: नमस्तंग ने धूते नमस्तंग पुते
1: नमस्तंग लोके नमस्तंग सोके
0: नमस्तंग ने तापे नमस्तंग थापे
1: नमस्तंग ने माने नमस्तंग ने दाने
0: नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे
1: नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे
0: नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे
1: नमस्तंग रंगे नमस्तंग भंगे
0: नमस्तंग गमे नमस्तस्त रमे
1: नमस्तंग जला
0: नमस्तंग जाते नमस्तंग पाते
1: नमस्तंग मजबे